हंसस्सोऽहं हृदयाज नमः सोऽहं हंसः शिरसे स्वाहा हंसस्सोऽहं शिखायै वषटे सोऽहं हंसः कवचाजहुं हंसस्सोऽहं नेत्रे

निन्दधात्युत्तर प्रायणं कुर्याद्यं कामयेत मनुष्य लोकरत्नयादित्येषा वै मनश्याणां दिक्।

क्रामते यतपो दीक्षितो भगहेत्विदृश्यत्यसन्नवाहेत्यत्यभगाहेत् लोस्तं विमृष्टेत्तमेव चेतो।